गंगा ना होती तेरी जो धार गंगा तो कौन कर तो उद्धार गंगा ना होती तेरी जो धार गंगा तो कौन कर तो